0: तुमको वाह भी
1: निवास है चाम सोना फुमार रहे अच्छ मुलाना सोंसान तीने नंप्रिस्ता अफ़ाती मिनिस्टर सही अचुनीस मचारकार सही तुम्हाने मिलापंतनान सही नाम फारेर वे राजू प्रिस्ता नरो मगती चुमाजो न्यूनारो तीने निश्चिसरा रही ने नहीं जाने निवास है रफामियास फूल दिमाग चुरवारी म्यूट नंदाला ने ना इजियान म्याचुनिया Rione mamela fa dia manarana ny hanina hoanina zao tsy tsony
2: tsotsy fotoana ny fameza tsy ntsombo zao azona io fa zavatra tiana ambary reo zany chauffeur sy receveur taolo zay reo misy fady amanjanaka ny tsirairay avoko dia ny zavatra mba tsy takinay zany dia hoe mba jerevana mombanay hoe aiza ho aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'dea izy de mba tokony jerevana akaiky zany mombanay hoe aiza ho aiza zay mamelomady manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso